होई जिन सृष्ट साजी सो कर कर वेखै जिन सृष्ट साजी सो कर वेखै तिस जेवड अवर ना कोई।

वर न पाई गुरमुख हर रस चाखिया दर साचै सदा है साचा साचै शब्द सो पाखिया।